0: बरं का शाहीर, सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीतीने वागणारा असावा. कसा?
1: नीतीने वागणारा असावा.
0: नीतीने वागणारा असावा, पण कसा? सद्गुण जाणणार आणि कर्तव्यात जागणार. सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीती

0: आपल्या घामाचा पैसा, आपल्या रक्ताचा पैसा, आपल्या कष्टाचा पैसा, अरे जतन करणारा असावा मित्रा।
1: वा वा शाही, चांगलं सांगताय तुम्ही।
0: मग

0: बुढ़ाई का
1: सांगा
0: आहो यो जुने कुटुंब नियो जन
1: कुटुंब नियो जन
0: हाँ अरे प्रजा वाडली ही थांबवायला पाहिजे मग जिकडे तिकडे महागाई ही कशामुळं तुमच्या आमच्यामुळं हे तुम्ही आम्ही बिघडवलंय सगळं काही म्हणून सांगणार आहे की याला आळा घातला पाहिजे
1: बरं का
0: हां.